0: गावै को साज करे तन खेहे, गावै को जी लै फिर देहे,
1: गावै को जापै दिसै दूर, गावै को वेखै हादरा दूर,
0: कथ मैं कथी न आवै तोट, कथ कथ कथी कोटि कोट कोट,
1: दे दे दे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाही।
0: हुक्मी हुक्मी

0: नमस्तंगनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्त्राग्ने नमस्तं सोहाग्ये
1: नमो सर्व सोखं नमो सर्व भोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व

तबला को मेरा मन राम तबला को मेरा मन राम गुण गावे तबला को मेरा मन राम गुण गावे तबला को मेरा मन राम वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु